0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

Good morning friends, this is RJ Adnan and you are listening MGM 90.8 FM. All is well. सुबह का वक्त है और इस वक्त ना तो मैं आपको एक मौका देता हूँ गिफ्ट जीतने का और वो भी पहेलियों के जरिए। तर तुम्हाला काय करायचं, मी एक तुम्हाला कोड विचारणार आहे म्हणजे पहिली, त्याचं मला उत्तर सांगा। तर कोड असा आहे की तो स्वतः चालत नाही पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण जगाला पुढे नेतो, तो काय लवकर सांगा। पुन्हा एकदा ऐका की तो स्वतः चालत नाही पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण जगाला पुढे नेत असतो, काय काय हे लवकर सांगा। याचं उत्तर आहे नाही मी नाही सांगणार, तुम्हीच मला याचं उत्तर सांगा। डीएम करा इन्स्टावर आरजे अदनान या पेजवर किंवा व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर। जे लवकरात लवकर उत्तर सांगेल त्यालाच गिफ्ट मिळणार आहे। सो लवकर करा, मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय आणि फुल ऑन एंटरटेनमेंट आणि इन्फोटेनमेंट सोबत ऐकत राहा।

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in.

0: MGM 90.8 FM पर RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आणि आजकाल आपण बघतोय की ना, पुरुष मंडळी असो किंवा महिला मंडळ, सगळे एका प्रॉब्लेमने खूप परेशान झालेले आहेत. ते म्हणजे हेअर प्रॉब्लेम, हेअर लॉस, बाल तुटना, बाल झडना और सबसे ज्यादा ना तो बाल पूरे के पूरे चले जाना. ये वाला प्रॉब्लेम ना तो लड़कों में बहुत दिखाई दे रहा है, म्हणजे पुरुष मंडळीमध्ये. अगोदर ना कसं 30, 32 किंवा 35 नंतर मुलांचे केस कमी कमी होते. आता आपण बघतोय की 25 वर्ष झाले तर केस गळती सुरू होते आणि 30-32 पर्यंत पूर्ण केस गायब होतात. तर नेमकं पाठीमागे कारण काय, आणि आजकाल हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा सुरू झालेलं आहे, तर हेअर ट्रान्सप्लांट किती सेफ आहे, ते कशा प्रकारे करावं, त्याची प्रोसेस काय, याबद्दलच आज आपण बोलणार आहोत आपल्या आजच्या हेल्दी लाईफ या सेगमेंटमध्ये. आपल्यासोबत असतील थोड्या वेळानंतर डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत हेअर ट्रान्सप्लांट या विषयावर. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला तुम्ही कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. भेटूया थोड्या वेळानंतर, स्टे ट्यून.
1: Only on MGM 90.8 FM.

0: प्रॉब्लम हेयर लॉस होना, हेयर कम हो जाना, ये बहुत चिंता करने वाली बात होती है, क्योंकि जिस उम्र में हमारा कॉन्फिडेंस बढ़ता है ना, तो उसी उम्र में अगर ऐसे प्रॉब्लम शुरू हो जाए तो अपने आप कॉन्फिडेंस धीरे धीरे डाउन होने लगता है। तो एक इसके ऊपर सॉल्यूशन होता है, दैट्स कॉल्ड हेयर ट्रांसप्लांट। तो इसी पर आज हम बात करेंगे। अपने साथ है फिलहाल डॉक्टर धनंजय गीते, स्किन एंड हेयर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल। तर सर, मला एक्झॅक्टली हे सांगा की हेअर ट्रान्सप्लांट कोणी करावं?
1: सर, आपण जर पाहिलं ना तर हेअर ट्रान्सप्लांटची सगळ्यांना गरज नाही। तर पहिल्यांदा तर मी सांगतो की गरज कुणाला नाही आहे। ज्या लोकांची हेअर लाईन इंटॅक्ट आहे, म्हणजे समोरून बघताना जी आपली हेअर लाईन असते ती जर समोर कपाळापर्यंत असेल तर आपल्याला त्याची गरज नाही। कारण की हेअर लाईन पासून पाठीमागे सपोज 15-20% जरी केस असतील तर ते केस, उरलेले जे केस गळालेले आहेत त्यांचे रूट जीवन ठेवण्याची क्षमता रखतात। आणि आपण जर तेव्हा त्या पेशंटला योग्य प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स आणि DST इनहिबिटर दिले तर त्यांचे सर्वचे सर्व केस वापस येऊ शकतात। अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्या MGM मध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे आणि भरपूर लोक डेली 50-100 लोक केसाच्या बाबतीमध्ये व्हिजिट करत आहेत। तरी सर्वांनी विदाउट ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट पाहिजे असेल तर MGM ला येऊन योग्य प्रमाणात 4-5 महिने ट्रीटमेंट घ्यावी आणि पूर्णपणे केस वापस तुमचे येऊन जातील जर तुमची हेअरलाईन इंटॅक्ट असेल तर। आणि आता मग ट्रान्सप्लांट करावं कोण? तर ज्या व्यक्तीची हेअरलाईन पाठीमागे गेली आहे अशा व्यक्तीला दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे। तर त्यांनी, कारण तिथे खाली रूट्सच जिवंत नाही आहेत, तर त्यांनी कानाच्या पाठीमागचे किंवा मानेच्या वरचे केस किंवा दाढीवरचे केस काढून जे की DST पॉझिटिव्ह आहेत ते आपल्या हेअरलाईनला लावून घेणे, यालाच आम्ही ट्रान्सप्लांट म्हणतो। असे लोक ट्रान्सप्लांट करण्यासाठी योग्य आहेत आणि त्यांनी ट्रान्सप्लांट करावं। आणि मी आता एक चांगली बाब सांगू इच्छितो, अतिशय मुबलक दरामध्ये MGM येथे आम्ही हेअर ट्रान्सप्लांट सुरू केलेला आहे। तरी ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच हेअरलाईन पाठीमागे गेलेली आहे आणि मुबलक दरामध्ये करून घ्यायचं आहे, तर MGM येथे यावं। अतिशय क्वालिफाईड डॉक्टरांकडच्या टीमनी त्यांचं ट्रान्सप्लांट करून दिलं।
0: तर हेअर ट्रान्सप्लांट कोण करू शकतं याबद्दल आता आपण जाणून घेतलं। आणि फक्त हेअर प्रॉब्लेमचे, आणि फक्त हेअर प्रॉब्लेम हे पुरुषांमध्ये नाही तर महिलांमध्ये सुद्धा असतात, आणि ते ट्रान्सप्लांट करू शकतात का नाही हा पण एक प्रश्न आहे, पण उत्तर मिळेल तुम्हाला थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।
2: Only on MGM 90.8 FM.

0: Let's talk about hair transplant. You're listening to MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर सर, महिलांमध्ये सुद्धा हेअर प्रॉब्लेम खूप आहेत आणि जे काही काही महिलांचे पूर्ण केस जात आहेत, तर महिलांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट होऊ शकतो का आणि ते कशा प्रकारे?
1: हा सर, अतिशय म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आहे. ॲक्च्युली खरंच आजकाल फिमेल हेअर ट्रान्सप्लांट पण वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामागं कारण असं आहे की फिमेलमध्ये पूर्वी हे फक्त सेंट्रल पार्टिशनलाच केस जायचे, ज्याच्यावरती की उपाय आहे न्यूट्रियंट वगैरे देऊन हार्मोन करेक्ट करून केस आणले जातात. पण फिमेलमध्ये आजकाल जर आपण बघितलं तर माणसांप्रमाणे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये म्हणजे पॅरायटो टेम्पोरल एरियामध्ये सुद्धा केस जात आहेत, हेअरलाईन पाठीमागे जाते. तर अशा वेळी हेअरलाईन एकदा पाठीमागे गेले की रूट्स मरून जातात, अशा वेळी त्यांना काही ऑप्शन उरत नाही. अशा व्यक्तींना हेअर ट्रान्सप्लांट, फिमेल हेअर ट्रान्सप्लांट करावं लागतं. तर आता मला एक दुसरी गोष्ट सांगायची की मेल हेअर ट्रान्सप्लांट करत असताना, म्हणजेच पुरुषांचं हेअर ट्रान्सप्लांट करत असताना, आपण त्यांचं पूर्णपणे टक्कल करून केस काढून पुढच्या साईडला लावतो. पण फिमेलमध्ये तसं नाही आहे, त्यांना एक एरिया, पॅच ऑफ द एरिया, त्यांच्या केसांमधला एक पॅच सिलेक्ट करतो आपण पाठीमागचा. समजा त्यामध्ये 3000 केस असतील, त्यातले 1500 केस काढणे आणि बाकी सर्व केस टक्कल न करता व्यवस्थित पद्धतीने त्या केसांची सुद्धा कंडिशनिंग करणे आणि पुढच्या साईडला जे काही केस काढलेत आपण 1500 ते लावणे. म्हणजे फिमेलला हेअर ट्रान्सप्लांट करायचं तर मेल सारखं म्हणजे पुरुषांसारखं टक्कल करायची गरज नाही, ते नॅचरली फक्त 3-4 दिवस त्याची केअर घेणे गरजेचं आहे. त्यामुळे उलट फिमेलचं ट्रान्सप्लांट ॲज अ पेशंट खूप चांगला आहे. मेलचं ट्रान्सप्लांट केल्याच्यानंतर तुम्हाला 1-2 महिने टक्कलला फेस करावं लागतं, फिमेलला तसं करायची गरज नाही, 4-5 दिवस फक्त काळजी घेणं गरजेचं आहे.
0: तर महिलांना सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं, याची थोडी प्रोसेस वेगळी आहे आणि अनेक जण ते सध्या करतायत सुद्धा. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इन्स्टावर DM करा RJ Adnan या पेजवर. अँड स्टे ट्यून्ड.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: यार भाई मेरे बाल तो बहुत झड़ रहे यार, कोई सोल्यूशन तो बता। मतलब ऐसे सवाल हम अपने दोस्तों को पूछते तो है ही। बात कुछ ऐसी है कि अपन बघतोय की आजकाल हेअर प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि पूर्ण हेअर लॉस सुद्धा होत आहेत आणि ट्रान्सप्लांट हा एक त्याच्यावर उपाय आहे। तर याबद्दल आज आपण बोलत आहोत। आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर। तर सर, हेअर ट्रान्सप्लांट बद्दल तुम्ही आता सांगितलं हो थोड्या वेळापूर्वी, तर एक प्रश्न आहे की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावर आपल्याला जे केस येतात नैसर्गिक केसांसारखी असतात का, की त्यानंतर सुद्धा ते तुटतात किंवा त्यांची गळती होते का?
1: खूप महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनामधला प्रश्न आहे सर, की हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर केस गळतात का टिकतात, किती दिवस टिकतात, काय आहे नेमकं? तर यासाठी मी आपले सुप्रसिद्ध क्रिकेटर वीरेंद्र सहवाग यांचं उदाहरण घेऊ इच्छितो। समजा सगळ्यांना वीरेंद्र सहवाग माहीत असतील असं मी पकडतो, की आपल्या इंडियन ओपनर, एकदम सुपरफास्ट ओपनर, ज्यांचे की जवळपास 7 ते 8 हजार केस गेलेले, म्हणजे समोरचं पूर्ण आणि व्हर्टेक्सचे पूर्ण केस गेले होते, 2007-08 अराउंड पकडू शकतो आपण। तर त्यांनी पूर्ण केस बसवून घेतले, तर त्यामध्ये त्यांनी व्हर्टेक्सलाही आणि फ्रंटल एरियालाही 7-8 हजार केस बसवून घेतले। तर आज आपण जेव्हा त्यांना पाहतो तर त्यांचे पुढचे म्हणजे हेअरलाईनच्या बाजूचे 10 सेंटीमीटर केस आहेत, पण त्यांच्या व्हर्टेक्सवरचे केस मात्र हे आज 0 आहेत किंवा 5-10% आहेत। तर हे इतका सुप्रसिद्ध क्रिकेटर असून सुद्धा व्हर्टेक्सवर केस टिकत नाही, तर पुढचे केस टिकलेत। तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय तुमचं ट्रान्सप्लांट होतं ते सायंटिफिकली पुढच्या साईडला म्हणजे हेअरलाईनच्या बाजूला 10 सेंटीमीटरमध्ये जे आपण लावलेले केस असतात, जे DST पॉझिटिव्ह असतात म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्डर असतात, ते टिकून राहतात, पॉझिटिव्हच राहतात लाईफ टाईम। त्यामुळे जर तुमचं हेअरलाईनसाठी ट्रान्सप्लांट झालेलं असेल तर ते नक्कीच आयुष्यभर 5 महिने केअर घेतल्याच्या नंतर ते टिकणार, पण जर ते व्हर्टेक्सवरती म्हणजे सेंट्रल एरियामध्ये लावण्यात आलेलं असेल तर तिथे DST पॉझिटिव्ह केस जे आपण लावलेत ते निगेटिव्हमध्ये कन्वर्जनचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे तिथं केसांची जर नंतर मेंटेनन्स केला नाही तर ते केस जातात। परंतु

0: जर तुम्हाला ते केस लाईफ टाइम साठी पाहिजे असतील तर अशा वेळी तुम्हाला ऑन अँड ऑफ मेंटेनन्स वरती राहावं लागेल.
1: ओके, तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि सर एक शेवटचा प्रश्न की आमच्या लिसनर्सला तुम्ही काय. सो थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झालं, आम्हाला आज माहीत झाली अबाउट हेअर ट्रान्सप्लांट बद्दल. तर मित्रांनो या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपण बोलत होतो आज डॉक्टर धनंजय गीते सर यांच्यासोबत, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर तुमच्याही मनात काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. बिंदास बताइए अँड सुनते रहिए.
2: Only on MGM 90.8.

Good morning, friends. This is RJ Adnan in the show. All is well. RJ Adnan ke saath. Show ke starting mein na to hum ek game khelte hain jiska naam hai. Kaisi paheli hai ye, kaisi paheli zindagani. तर यात मी तुम्हाला एक कोड विचारलं होतं आणि याचं उत्तर तुम्ही मला देणार होतात. तर कोड असा होतो की तो स्वतः चालत नाही पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण जगाला पुढे नेत असतो. सांगा हे काय? तर याचं उत्तर आहे रस्ता. हो रस्ता, तो स्वतः चालत नाही ना पण सगळ्यांना चालायला लावतो, तो स्वतः थांबलेला असतो पण या जगाला पुढे नेत असतो. तर याचं उत्तर आहे रस्ता. आणि एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे अजित काळे यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन अजित काळे, तुम्ही आजचे विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट वाउचर मिळेल. सो कॉंग्रॅच्युलेशन. बाय द वे मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे गिफ्ट जिंकू शकता. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, गिफ्ट जिंका, आनंदी रहा आणि ऐकत रहा.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

एमजीए विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in और www.mgsindia.net.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

उभा राहुनी वाट तुझी पाहिली, तू गेलीस दूर पण तुझी आठवण जवळच राहिली। आता तुझा भास देखील देतोय मला त्रास, माझ्या ह्या मनाला हवा आहे।

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

Clinic, UATS Clinic, Retinal Detachment Surgery, Ocular Trauma and Complicated Cataract Management. वे सकाई 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेजर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वतंत्र सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: रोमियो जूलियट, लैला मजनू, शिरी और फरहा, इनका सच्चा इश्क जमाने को

0: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा। इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता। विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके। स्पर्धेचे विषय, 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव, दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद। निबंध पाठविण्यासाठी ईमेल ID essaycompetition@mgsindia.net। अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in और www.mgsindia.net। डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल समोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: एचपीवी वैक्सीन एग्जैक्टली क्या होती है, इस बारे में तो कभी ना कभी हमने सुनाई होगा। तर एचपीवी वैक्सीन ही सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे आणि त्यांनी घ्यायलाच पाहिजे। तर एक्झॅक्टली ही एचपीवी वैक्सीन काय, कशा प्रकारे काम करते आणि का इतकी महत्त्वाची आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर, कॅन्सर सर्जन फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर।
1: नमस्कार, मी डॉक्टर धनंजय घुगे, कॅन्सर सर्जन, मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, कारखाना।
0: तर सर, एचपीवी वैक्सीन काय याबद्दल आम्हाला सांगा आणि याचं इम्पॉर्टन्स कसं आहे।
1: एचपीवी वैक्सीनेशन बद्दल सांगायचं जर का झालं तर एचपीवी वैक्सीनेशन हे रिसेंटली गेल्या 10 ते 12

0: इन्फेक्शन HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मेल आणि फिमेल जेनाटेलियामध्ये नॉर्मली तो राहत असतो. तेथे सेक्सुअल इंटरकोर्स दरम्यान त्याचं जे ट्रान्समिशन झाल्यानंतर तेथे तो राहून तेथे तो इन्फेक्शन करतो, इंजुरी करतो, तिथे तो मायनर मॅक्रोस्कोपिक जखमा करतो व नंतर त्या जखमांचं रूपांतर हे कॅन्सरमध्ये होतं. त्यामुळे SPV वॅक्सिनेशन हे आवश्यक आहे आणि ते सेफ आहे. किशोर वयीन मुलींमध्ये घेतलंच गेलं पाहिजे.
1: तर एक्झॅक्टली HPV वॅक्सिन काय आहे, कशा प्रकारे ही काम करते आणि किती महत्वाची आहे याबद्दल आपण आता जाणून घेतलं. तर सरांसोबत आपण बोलणारच आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: Let's talk about HPV vaccine. You're listening to MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. तर आपण HPV वॅक्सिन बद्दल जाणून घेत आहोत.
1: दोन प्रकारचे वॅक्सिनेशन त्याच्यामध्ये आहेत, एक गार्डासिल आणि एक सर्व्हॅरिक्स. गार्डासिल पहिले काही मोजक्याच व्हायरस विरुद्ध काम करायचं, पण जे नवीन गार्डासिल आलेलं आहे गार्डासिल 9, ते भरपूर म्हणजे प्रामुख्याने एक 10 ते 12 HPV व्हायरस विरुद्ध ते ऍक्ट करतं. त्याचं साधं बाकीचे जे वॅक्सिनेशन जे असतात, पोलिओ वॅक्सिनेशन किंवा BCG वॅक्सिनेशन, त्याच प्रकारे हे आपली इम्युनिटी वाढवायचं काम करत असतं. त्याच्यामुळे हे वॅक्सिनेशन घेऊन 80 ते 90% सर्व्हिक्स कॅन्सर होण्यापासून आपण भारतीय महिलांचा बचाव हा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये करू शकतो. जेव्हा सुरुवातीला हे वॅक्सिन रिसर्चमध्ये आलं, तेव्हा सुरुवातीला असं होतं की फक्त स्कूल गोईंग गर्ल्सनी ते वॅक्सिन घ्यावं. पण जसं जसं गेल्या 10-12 वर्षांमध्ये डेटा पुढे आला, त्यानुसार स्कूल गोईंग गर्ल्स, इव्हन अडल्ट गर्ल्स आणि वयाच्या 45 वर्षापर्यंत ते वॅक्सिन आपण घेऊ शकतो.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्ही आज आम्हाला दिली अबाउट HPV वॅक्सिन बद्दल. तर महिलांनो, ही वॅक्सिन तुम्ही सुद्धा नक्की घ्या. निरोगी राहा, सेफ राहा आणि ऐकत राहा
2: ओनली ऑन MGM 90.8.

आणि आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: MGM 90.8 FM पर RJ अदनान तुमच्या सोबत आहे. आणि आजकाल आपण बघतोय की ना, पुरुष मंडळी असो किंवा महिला मंडळ, सगळे एका प्रॉब्लेमने खूप परेशान झालेले आहेत. ते म्हणजे हेअर प्रॉब्लेम, हेअर लॉस, बाल तुटना, बाल झडना, और सबसे ज्यादा ना तो बाल पूरे के पूरे चले जाना. ये वाला प्रॉब्लेम ना तो लड़कों में बहुत दिखाई दे रहा है, म्हणजे पुरुष मंडळीमध्ये. अगोदर ना कसं 30, 32 किंवा 35 नंतर मुलांचे केस कमी कमी होत होते, आता आपण बघतोय की 25 वर्ष झाले तर केस गळती सुरू होते आणि 30-32 पर्यंत पूर्ण केस गायब होत आहेत. तर नेमकं या पाठीमागं कारण काय, आणि आजकाल हेअर ट्रान्सप्लांट सुद्धा सुरू झालेलं आहे, तर हेअर ट्रान्सप्लांट किती सेफ आहे, ते कशा प्रकारे करावं, त्याची प्रोसेस काय, याबद्दलच आज आपण बोलणार आहोत आपल्या आजच्या हेल्दी लाईफ या सेगमेंटमध्ये. आपल्यासोबत असतील थोड्या वेळानंतर डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत हेअर ट्रान्सप्लांट या विषयावर. तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला तुम्ही कळवू शकता 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. भेटूयात थोड्या वेळानंतर, स्टे ट्यून.
1: Only on MGM 90.8 FM.

0: हेयर प्रॉब्लम, हेयर लॉस होना, हेयर कम हो जाना, ये बहुत चिंता करने वाली बात होती है, क्योंकि जिस उम्र में हमारा कॉन्फिडेंस बढ़ता है ना, तो उसी उम्र में अगर ऐसे प्रॉब्लम शुरू हो जाए तो अपने आप कॉन्फिडेंस धीरे धीरे डाउन होने लगता है। तो एक इसके ऊपर सॉल्यूशन होता है, दैट्स कॉल्ड हेयर ट्रांसप्लांट। तो इसी पर आज हम बात करेंगे। अपने साथ है फिलहाल डॉक्टर धनंजय गीते, स्किन एंड हेयर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल। तर सर मला एक्झॅक्टली हे सांगा की हेअर ट्रान्सप्लांट कोणी करावं?
1: सर आपण जर पाहिलं ना तर हेअर ट्रान्सप्लांटची सगळ्यांना गरज नाही। तर पहिल्यांदा तर मी सांगतो की गरज कुणाला नाही आहे। ज्या लोकांची हेअर लाईन इंटॅक्ट आहे, म्हणजे समोरून बघताना जी आपली हेअर लाईन असते ती जर समोर कपाळापर्यंत असेल तर आपल्याला त्याची गरज नाही। कारण की हेअर लाईन पासून पाठीमागे सपोज 15-20% जरी केस असतील तर ते केस, उरलेले जे केस गळालेले आहेत त्यांचे रूट जीवन ठेवण्याची क्षमता रखतात। आणि आपण जर तेव्हा त्या पेशंटला योग्य प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स आणि DST इनहिबिटर दिले तर त्यांचे सर्वचे सर्व केस वापस येऊ शकतात। अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्या MGM मध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे आणि भरपूर लोक डेली 50-100 लोक केसाच्या बाबतीमध्ये व्हिजिट करत आहेत। तरी सर्वांनी विदाउट ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट पाहिजे असेल तर MGM येऊन योग्य प्रमाणात 4-5 महिने ट्रीटमेंट घ्यावी आणि पूर्णपणे केस वापस तुमचे येऊन जातील जर तुमची हेअरलाईन इंटॅक्ट असेल तर। आणि आता मग ट्रान्सप्लांट करावं कोण? तर ज्या व्यक्तीची हेअरलाईन पाठीमागे गेली आहे अशा व्यक्तीला दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे। तर त्यांनी, कारण तिथे खाली रूट्सच जिवंत नाही आहेत, तर त्यांनी कानाच्या पाठीमागचे किंवा मानेच्या वरचे केस किंवा दाढीवरचे केस काढून जे की DST पॉझिटिव्ह आहेत ते आपल्या हेअरलाईनला लावून घेणे, यालाच आम्ही ट्रान्सप्लांट म्हणतो। असे लोक ट्रान्सप्लांट करण्यासाठी योग्य आहेत आणि त्यांनी ट्रान्सप्लांट करावं। आणि मी आता एक चांगली बाब सांगू इच्छितो, अतिशय मुबलक दरामध्ये MGM येथे आम्ही हेअर ट्रान्सप्लांट सुरू केलेलं आहे। तरी ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच हेअरलाईन पाठीमाग गेलेली आहे आणि मुबलक दरामध्ये करून घ्यायचं आहे तर MGM येथे यावं। अतिशय क्वालिफाईड डॉक्टरांकडच्या टीमनी त्यांचं ट्रान्सप्लांट करून दिलं।
0: तर हेअर ट्रान्सप्लांट कोण करू शकतं याबद्दल आता आपण जाणून घेतलं। आणि फक्त हेअर प्रॉब्लेमचे आणि फक्त हेअर प्रॉब्लेम हे पुरुषांमध्ये नाही तर महिलांमध्ये सुद्धा असतात आणि ते ट्रान्सप्लांट करू शकतात का नाही हा पण एक प्रश्न आहे, पण उत्तर मिळेल तुम्हाला थोड्या वेळानंतर। तोपर्यंत स्टे ट्यून।
2: Only on MGM 90.8 FM.

0: Let's talk about hair transplant. You're listening MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM हॉस्पिटल. तर सर, महिलांमध्ये सुद्धा हेअर प्रॉब्लेम खूप आहेत आणि जे काही काही महिलांची पूर्ण केस जात आहेत, तर महिलांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट होऊ शकतो का आणि ते कशा प्रकारे?
1: हां सर, अतिशय म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आहे. ॲक्च्युली खरंच आजकाल फिमेल हेअर ट्रान्सप्लांट पण वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामागं कारण असं आहे की फिमेलमध्ये पूर्वी हे फक्त सेंट्रल पार्टिशनलाच केस जायचे, ज्याच्यावरती की उपाय आहे न्यूट्रियंट वगैरे देऊन हार्मोन करेक्ट करून केस आणले जातात. पण फिमेलमध्ये आजकाल जर आपण बघितलं तर माणसांप्रमाणे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये म्हणजे पॅरायटो टेम्पोरल एरियामध्ये सुद्धा केस जात आहेत. हेअरलाईन पाठीमागे जाते आहे, तर अशा वेळी हेअरलाईन एकदा पाठीमागे गेले की रूट्स मरून जातात. अशा वेळी त्यांना काही ऑप्शन उरत नाही, अशा व्यक्तींना हेअर ट्रान्सप्लांट, फिमेल हेअर ट्रान्सप्लांट करावं लागतं. तर आता मला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे की मेल हेअर ट्रान्सप्लांट करत असताना, म्हणजेच पुरुषांचं हेअर ट्रान्सप्लांट करत असताना, आपण त्यांचं पूर्णपणे टक्कल करून केस काढून पुढच्या साईडला लावतो. पण फिमेलमध्ये तसं नाही आहे, त्यांना एक एरिया, पॅच ऑफ द एरिया, त्यांच्या केसांमधला एक पॅच सिलेक्ट करतो आपण पाठीमागचा. समजा त्यामध्ये 3000 केस असतील, त्यातले 1-1.5 हजार केस काढणे आणि बाकी सर्व केस टक्कल न करता व्यवस्थित पद्धतीने त्या केसांची सुद्धा कंडिशनिंग करणे आणि पुढच्या साईडला जे काही केस काढलेत आपण 1-1.5 हजार ते लावणे. म्हणजे फिमेलला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे तर मेलसारखं म्हणजे पुरुषांसारखं टक्कल करायची गरज नाही, ते नॅचरली फक्त 3-4 दिवस त्याची केअर घेणे गरजेचं आहे. त्यामुळे उलट फिमेलचं ट्रान्सप्लांट ॲज अ पेशंट खूप चांगला आहे. मेलचं ट्रान्सप्लांट केल्याच्यानंतर तुम्हाला 1-2 महिने टक्कलला फेस करावं लागतं, फिमेलला तसं करायची गरज नाही, 4-5 दिवस फक्त काळजी घेणं गरजेचं आहे.
0: तर महिलांना सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं, याची थोडी प्रोसेस वेगळी आहे आणि अनेक जण ते सध्या करतायत सुद्धा. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा इंस्टावर DM करा RJ Adnan या पेजवर. अँड स्टे ट्यून्ड.

0: भाई मेरे बाल तो बहुत झड़ रहे यार, कोई सोल्यूशन तो बता। मतलब ऐसे सवाल हम अपने दोस्तों को पूछते तो है ही। बात कुछ ऐसी है कि अपन बघतोय की आजकाल हेअर प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि पूर्ण हेअर लॉस सुद्धा होत आहेत आणि ट्रान्सप्लांट हा एक त्याच्यावर उपाय आहे। तर याबद्दल आज आपण बोलत आहोत। आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय गीते सर। तर सर, हेअर ट्रान्सप्लांट बद्दल तुम्ही आता सांगितलं हो थोड्या वेळापूर्वी, तर एक प्रश्न आहे की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यावर आपल्याला जे केस येतात नैसर्गिक केसांसारखे असतात का, की त्यानंतर सुद्धा ते तुटतात किंवा त्यांची गळती होते का?
1: खूप महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनामधला प्रश्न आहे सर, की हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर केस गळतात का टिकतात, किती दिवस टिकतात, काय आहे नेमकं? तर यासाठी मी आपले सुप्रसिद्ध क्रिकेटर वीरेंद्र सहवाग यांचं उदाहरण घेऊ इच्छितो। समजा सगळ्यांना वीरेंद्र सहवाग माहीत असतील असं मी पकडतो, की आपले इंडियन ओपनर, एकदम सुपरफास्ट ओपनर, ज्यांचे की जवळपास 7 ते 8 हजार केस गेलेले, म्हणजे समोरचं पूर्ण आणि वर्टेक्सचे पूर्ण केस गेले होते, 2007-08 अराउंड पकडू शकतो आपण। तर त्यांनी पूर्ण केस बसवून घेतले, तर त्यामध्ये त्यांनी व्हर्टेक्सलाही आणि फ्रंटल एरियालाही 7-8 हजार केस बसवून घेतले। तर आज आपण जेव्हा त्यांना पाहतो तर त्यांचे पुढचे म्हणजे हेअरलाईनच्या बाजूचे 10 सेंटीमीटर केस आहेत, पण त्यांच्या व्हर्टेक्सवरचे केस मात्र हे आज 0 आहेत किंवा 5-10% आहेत। तर हे इतका सुप्रसिद्ध क्रिकेटर असून सुद्धा व्हर्टेक्सवर केस टिकत नाहीत आणि पुढचे केस टिकलेत। तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय तुमचं ट्रान्सप्लांट होतं ते सायंटिफिकली पुढच्या साईडला म्हणजे हेअरलाईनच्या बाजूला 10 सेंटीमीटरमध्ये जे आपण लावलेले केस असतात, जे DST पॉझिटिव्ह असतात म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्डर असतात, ते टिकून राहतात, पॉझिटिव्हच राहतात लाईफ टाईम। त्यामुळे जर तुमचं हेअरलाईनसाठी ट्रान्सप्लांट झालेलं असेल तर ते नक्कीच आयुष्यभर 5 महिने केअर घेतल्याच्या नंतर ते टिकणार। पण जर ते व्हर्टेक्सवरती म्हणजे सेंट्रल एरियामध्ये लावण्यात आलेलं असेल तर तिथे DST पॉझिटिव्ह केस जे आपण लावलेत ते निगेटिव्हमध्ये कन्वर्जनचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे तिथं केसांची जर नंतर मेंटेनन्स केला नाही तर ते केस जातात। परंतु जर तुम्हाला ते केस लाईफ टाईम साठी पाहिजे असतील तर अशा वेळी तुम्हाला ऑन अँड ऑफ मेंटेनन्स वरती राहावं लागेल।
0: ओके, तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा। आणि सर, एक शेवटचा प्रश्न की आमच्या लिसनर्सला तुम्ही काय? सो थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट, खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला आज माहीत झाली अबाउट हेअर ट्रान्सप्लांट बद्दल। तर मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा। आणि आपण बोलत होतो आज डॉक्टर धनंजय गीते सर यांच्यासोबत, स्किन अँड हेअर स्पेशलिस्ट फ्रॉम MGM हॉस्पिटल। तर तुमच्याही मनात काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही नक्की कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर। बिंदास बताइए अँड सुनते रहिए।
2: Only on MGM 90.8

0: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
1: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
0: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
1: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा। इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता। विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके। स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव, दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद। निबंध पाठविण्यासाठी ईमेल ID essaycompetition@mgsindia.net। अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in और www.mgsindia.net। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UETS क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल समोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.